0: डॉक्टर हर अरबा खमीस जुमे छंछर आचर के सूमर से सुबह 10 खां शाम 5 वगे तई जर्मन होम्योपैथिक क्लिनिक सामू वदन पोटा पेट्रोल पंप कोण जो इलाज कंदा आए आयां असंगे प्रोग्राम के लाइव कॉल जरिए शामिल थी सको था। लाइव कॉल जो नंबर आए 0301। सब खां पहिरां त असां डॉक्टर साहब के पंहिंजे प्रोग्राम में खुशामदीद चवंदासीं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम।
1: वालेकुम अस्सलाम जी।
0: डॉक्टर साहब अॼु कहिड़े मौज़ू बाबति असांजे लिसनर्स खे ॼाण ॾींदा सर?
1: औज़ु बिल्लाहि मिन शैतान जी। بسم اللہ الرحمن الرحیم پہرا تا سب تعریفوں ان رب پاک جو جو اساں کے جارے تھو غارائے تھو روزی دے تھو خوشی دے تھو ای سبنی زمین یا محفوظ رکھے تھو۔ اساں جو پروگرام سی بر وقت ٹائم تے نشر تھیندو ہے ائی اواں کی خبر ہے تا اساں جی کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک اواں جے شہر محراب پور میں موجود ہوندی ہے۔ ایڈریس اواں کے کریندا ائی نوٹ کریندا ہندس تا वधण पोटा पेट्रोल पंप जे बिल्कुलु साम्हूं ते टाइमिंग सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं डेज ॾींहंनि जे हवाले सां अव्हांखे सभिनी खे दोस्तनि खे ख़बर आहे त अंगारो असांजी क्लिनिक जेको आहे सो ऑफ हूंदी आहे, क्लिनिक बंदि हूंदी आहे। बक़ाया ॿिया जेको आहे सो हफ़्ते जा जे उहो क्लिनिक ते मौजूद आहिनि। स्पेशली हफ़्ते जा टे ॾींहं जुमो छंछरु आचरु, जे बिल्कुलु जुमे जो ॾींहुं छंछरु जो ॾींहुं आचरु जो ॾींहुं चेकअप फीस फ्री हूंदी आहे, बाक़ी दवाऊं मरीज़ खे वठणी हूंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो अव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि में मुख़्तलिफ़ मौज़ूआतुनि ते जेको आहे सो असां ॻाल्हाईंदा आहियूं, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां, टिप्स जे हवाले सां, जेके बि नंढियूं वॾियूं। मुंहिंजो मक़सदु बि इहो ई हूंदो आहे त अवेयरनेस ॾियणु, सो अवेयरनेस असां पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं जेको आहे सो पहुचाईंदा आहियूं। असांजा जेके बि लिसनर्स हूंदा आहिनि उहे उन्हनि खे ॿुधंदा आहिनि ऐं तमामु जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जो ईअं सम्झो त मुस्तफ़ीद थिए के

साइड इफेक्ट्स आहिनि जेकॾहिं पेशेंट मरीज़ जेके इस्तेमालु कनि था त उन्हनि सां विचारनि सां मजबूरी बि हूंदी आहे जो ज़ाहिर या त जेको आहे सो पैसे जो मसइलो बि हूंदो आहे। उहो फ़िलहाल उहो चाहींदा आहिनि त जीअं सिंधीअ में चइबो त टिकी फोटे मां जान छुटी वञे, त उहो त ठीकु आहे लेकिन पोइ मर्ज़ जेको महीने में ठीकु थियणो आहे उहो पोइ सालनि में बि ठीकु न थींदो आहे, या मर्ज़ जेको आहे ई कोन उहो मर्ज़ जी सूरत अख़्तियारु करे वेंदो आहे। सो इन जे करे मां उन्हनि पंहिंजनि भाइरनि खे अमड़ियुनि खे भेनरुनि खे इहो मशहूरु ॾींदुसि त सेल्फ़ मेडिकेशन पाण मुरादो हरूभरू कंहिंखे बि जेको आहे सो यानी दवा न वठो या ईअं जेको आहे सो सवाइ कंहिं सुठे डॉक्टर जे कंहिंखे बि हरगिज़ न ॾेखारियो, छो जो अॼुकल्ह दवाउनि जा खोड़ सारा साइड इफ़ेक्ट्स थी पिया आहिनि जेके उहे गुर्दनि ते जहिड़े खे दिमाग़ खे नज़र ते असर कनि था। अचूं था पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ त बीमारियुनि जे हवाले सां ॻाल्हि कई त स्पॉन्डिसाइटिस हिकिड़ो मर्ज़ु आहे जेको हिते इंग्लिश जो मेडिकेटेड नेम आहे लेकिन सवली सिंधी में असां ॿुधायूं त गर्दन जो सूर सर्वाइकल स्पॉन्डिसाइटिस असां चवंदा आहियूं, ऐं इहो ई उहो दर्दु आहे ही उहा बीमारी ही उहो सूर आहे जेको ख़ासि करे घणो टाइम घणो वक़्तु यानी घणे भाङे ईअं चऊं त औरतुनि में जेको आहे सो इहा तकलीफ़ ज़्यादा थींदी आहे। मर्दनि में बि रेशो हिन जो आहे लेकिन औरतुनि में ज़्यादा जेको आहे सो हिन खे बीमारी खे ॾिठो वियो आहे, ऐं उहा छो थींदी आहे औरतुनि में ऐं या मर्दनि में छो थींदी आहे उन जा खोड़ सारा रीज़न्स आहिनि। पोइ थी वञे त छा करणु घुरिजे, हिकु त ॾिसो जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त हर घर में जेको आहे सो हर इहा बीमारी आहे अॼुकल्ह ट्विटर ते कनि ख़ासि करे, ऐं जनरेशन ते घणो हुनजो ध्यानु आहे, ऐं मोबाइल ते बि जेको आहे सो कंधु झुकाए जेको आहे सो ख़ासि करे अॼुकल्ह त हर उमिरि वारो चाहे जेको आहे सो वॾो हुजे नंढो हुजे उहो जेको आहे सो ख़ासि करे जेको आहे ॿारड़ा आहिनि औरतूं आहिनि इहे कंधु घणो झुकाए ऐं घणो टाइम जेको माण्हू वेहे थो त उनखे इहा तकलीफ़ ज़्यादा थिए थी। अहिड़े तरीक़े सां अव्हांजे घर में ॾिसो कंहिंखे विहाणा हूंदा आहिनि लेकिन कंहिंजो नरम विहाणो हूंदो आहे कंहिंजो सख़्तु विहाणो हूंदो आहे, उनजे अनबैलेंस जे करे बि जेको आहे सो सही जेको आहे सो विहाणे न हुजण जे करे बि जेको आहे सो दॿाउ पइजी वेंदो आहे कंधे ते, ऐं पोइ उनजे करे जेको आहे सो उहा तकलीफ़ वधी वेंदी आहे, या जेको आहे सो कंहिंखे मिसाल को दवाउनि जा पुराणा साइड इफ़ेक्ट्स हूंदा आहिनि, या किथे ॾिसो मोटरसाइकिल ते माण्हू वञे थो रस्तो ख़राबु आहे को अहिड़ो झटको अची वियो जंहिंसां जेको आहे सो कंध खे झटका अची विया त उनजे करे बि थींदो आहे। ॿियो घणो भाङे ईअं बि थींदो आहे तव्हां ॾिसो ॾिठो हूंदो त ऑफिस वर्क में या ॿिए हंधि घणा जेको आहे सो ईअं जेको आहे सो ॻाल्हाईंदे या लिखंदे लिखंदे या पढ़ंदे उन्हनि खे निंड अची वेंदी आहे, ओचितो वरी जेको आहे सो उन्हनि खे झटको अची वेंदो आहे, त उन झटके में बि जेको आहे सो इहा तकलीफ़ थी वेंदी आहे। हाणे इहा तकलीफ़ थिए छो थी जो हिकिड़ो यानी जेके असांजे जेको कंधो आहे उन जो तालुक़ु सिधो सो इहे जेको असांजो स्पाइनल कार्ड आहे उन सां आहे, उन में जेको आहे सो सम्झो त हिकिड़ी कुदरत जो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, हिकिड़ो हॾियूं हूंदियूं आहिनि सत हॾियूं हूंदियूं आहिनि जेके हॾियुनि ऐं रगुनि जे जेकी उन हॾियुनि जे विच में रगूं हूंदियूं आहिनि ऐं उहे पोइ जेको आहे सो पंहिंजो मूव कंदियूं आहिनि, लेकिन किन सबबनि जे करे जेके मां अव्हांखे अक्सर जेको आहे सो असबाबु ॿुधायमि त पोइ उहे जेको आहे सो उनमें झटको अची वेंदो आहे या उनमें जेको आहे सो कमज़ोरी पैदा थी वेंदी आहे, पोइ उनमें कंप्रेशन पैदा थी वेंदो आहे यानी दॿाउ अची वेंदो आहे, उन दॿाउ जे करे जेको आहे सो इहो दर्द जेको आहे सो पवंदो आहे, ऐं उहो सूर जेको आहे कंध खां पोइ जेको आहे सो हेठि लही कुल्हनि जे तरफ़ ईंदो आहे, कुल्हनि खां लही करे आङुरियुनि ताईं, ऐं पोइ ईअं महिसूसु थींदो आहे त ॼण जेको आहे सो बांह सॼी सुन थी वई आहे ऐं बांहुनि में जेको आहे सो करंट लॻनि था या उहे सुनपन पैदा थी वेंदो आहे हिकिड़े क़िस्म जी जीअं न निंड अची वेंदी आहे बांह खे या सुयूं जेको आहे सो बांह में चुभंदियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जी जेको आहे सो शदीद तकलीफ़ खे ॾियणो पवंदो आहे, ऐं इहो दर्द घणनि खे जेको आहे सो चेल जे तरफ़ बि वेंदो आहे, चेल बि सॼी वठिजी वेंदी आहे। पोइ इहे अॻिते हली जेके इन जूं रगूं हूंदियूं आहिनि या मोहरा जेके हूंदा आहिनि उहे घिसजी वेंदा आहिनि ऐं उहे मोहरा बि जेको आहे सो कमज़ोर थी वेंदा आहिनि। पोइ डॉक्टर साहिबान जॾहिं माण्हू वेंदा आहिनि पछाड़ी जॾहिं तकलीफ़ वधी वेंदी आहे त पोइ उनजो सोल्यूशन या हल उनजो उहो ऑपरेशन ई जेको आहे सो कंदा आहिनि, लेकिन असां वटि होम्योपैथिक में तमामु छो जो हिकिड़ा त नई ॻाल्हि असांजे लाइ

मोहिड़ा दाणा या एक वायरल डिज़ीज़ भी आहे ऐं हिकिड़ी उमिरि जी हद ताईं उहा बेस्टार्ट थींदी आहे, लेकिन उहा उमिरि सां गॾु हिकिड़नि माण्हुनि जी सोच हूंदी आहे त ऑटोमेटिकली उहा शइ छॾे वेंदी आहे, लेकिन कॾहिं कॾहिं चहिरो बिगाड़े बि छॾींदी आहे। त उन्हनि खे जेकॾहिं बर वक़्तु इलाज न कजे ऐं साफ़ु सुथरी सुठी प्रोडक्ट सां जेकॾहिं उनजो फेस वॉश ऐं धोइजे न मुंहं खे, हूअं त पाणीअ सां कमली जेको आहे त साबुण सां धोइणु घुरिजे, पर बहितर इहो आहे त एक्नी सोप असां वटि ऑलरेडी उन जे लाइ मौजूदु आहे, त एक्नी जेको आहे एक्नी क्रीम मौजूदु आहे ऐं ब्यूटी सोप आहे, ब्यूटी सोप सां फेस वॉश करे ऐं अवां जेको आहे त एक्नी क्रीम उनखे लॻाईंदो त अवां जे जिल्द ते मुंहं ते जेके दाग़ आहिनि दाणा आहिनि उहे जेके ख़तरनाक दाग़ छॾे वेंदा आहिनि उहे दाणा उते ई ख़तमु थी वेंदा ऐं चहिरो बिल्कुलु क्लियर ऐं साफ़ु रहंदो। अच्छा, तादाद मेजॉरिटी में असांखे जेको आहे त वरड़नि जो हूंदो आहे कॉल करण में, लेकिन जेको आहे त इहे अधिनि भाइरनि ऐं जेको आहे त असांजे सिस्टर्स ऐं नंढी नियाणियुनि खे इहा शइ ईंदी आहे, जॾहिं उहा हिकिड़ी एज में उमिरि में उन में दाख़िल थींदियूं आहिनि त उन्हनि खे दाणा इहे ज़्यादातर थींदा आहिनि, त पोइ उहे परेशान हूंदियूं आहिनि। उन्हनि जी का परेशानी को घर वारा ॿुधण लाइ बि तयारु न हूंदा आहिनि, उहे पंहिंजे अंदरि ई पाण हिकिड़ो अहसास ई कमतरी जो शिकार थींदियूं वेंदियूं आहिनि। त पोइ उन जे लाइ अव्हां खे इहो खपे त उन्हनि जी उहा नंढड़ी ख़्वाहिश उहा पूरी कजे ऐं उहा पूरी एक्नी हूंदी आहे, तव्हां कंहिं बि सुठे डॉक्टर सां जल्द जे माहिर सां मिलंदो त उहा एक्नी जी प्रोडक्ट ई अव्हांखे जेका आहे त उहा कंदो रिकमेंड कंदो। त एक्नी जी प्रोडक्ट असां वटि ऑलरेडी मौजूदु आहे, एक्नी क्रीम आहे असां वटि ऐं ब्यूटी सोप आहे, ब्यूटी क्रीम आहे, इहे तमामु ज़बरदस्त प्रोडक्ट्स आहिनि। इहे एक्नी तव्हां जेकॾहिं ॾिसंदो इस्तेमालु कंदो त पोइ तव्हांखे फ़ाइदो थींदो।